प्रगटे भले संजोगा प्रभ बाणी शब्द सुपाखिया गावो सुनो पढ़ो नित पाई गुरपुरे तू राखिया रहाओ साचा साहिब अमित वडाई।